ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
3: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
3: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो, जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत। तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला। तो 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। त्यानंतर त्यांना CDAC याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून, तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची CDAC याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे। आणि आता जी आमची थोडी बहुत चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटलं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं, तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
6: येस सर, धन्यवाद सर।
5: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी।
6: हो सर, नक्कीच।
5: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं।
6: धन्यवाद सर।
5: अच्छा, हे मोहाली पंजाबला CDAC मधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
6: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता।
5: कुठे?
6: 20 मेला माझा इंटरव्ह्यू CDAC पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जून पासून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून।
5: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि एचपीसी म्हणजे नेमकं काय असतं?
6: एचपीसी ही एक ब्रँच आहे, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग ही, जी सुपर कम्प्युटिंगला डील करते. आणि मी सिडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एचपीसी मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे एचपीसीचं ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
5: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 मध्ये जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता किंवा तू कशा पद्धतीने तयारी केली हेही जाणून घ्यायचं आहे. पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे तू सुपर कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतोय ना, ते काय नेमकं काय असतं ते सांग थोडं.
6: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे ते जसे गव्हर्नमेंटचं आपलं इस्रो आहे, जसे डीआरडीओ आहे, मग हे आपले सिडॅक जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे जे सुपर कॉम्प्युटर रिलेटेड रिसर्च करतं. जसे आपले सुपर आपल्या सिडॅककडे परम सिरीजचे सुपर कॉम्प्युटर आहे,
5: ते ऐकून आहे,
6: ते परम सुपर कॉम्प्युटर आहेत. आणि ते सर्व जे आहे ते एचपीसी मध्ये येतात, ते हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग. आणि याची ट्रेनिंग ते सिडॅक आम्हाला प्रोव्हाइड करतं.
5: अच्छा, आणि काय नाही काय असतं म्हणजे नेमकं आता नॉर्मली आता हे कम्प्युटर आपण रेकॉर्डिंग कम्प्युटरच करत आहोत, आपल्या घरोघरी कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या सुपर कॉम्प्युटिंग मध्ये काय फरक असतो?
6: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं. त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो, वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात म्हणजे ते, आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात. त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते, ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं.
5: अच्छा, आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे. पण आम्ही जे थोडंसं चित्रपटामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते, त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात सी

0: नोट्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात ते जागा घेतात ते आणि ते
1: म्हणजे आपला जो छोटा कम्प्युटरचा एक सीपीयू असतो तसे 1000 सीपीयू त्याच्यात बसतो
0: हो असं म्हणू शकतो आपण आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात कुलिंग मध्ये ठेवतात आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये.
1: अच्छा अच्छा हो अच्छा. मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सीडॅकच्या व्हिजिट पण केलं पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं.
0: ऍक्च्युअल मी सिडॅक मध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे
1: सोबत. मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली येथे सीडॅक कंपनीमध्ये आहे एचपीसी हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून. मग तू नेमकं तिथे अजून करणार काय जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला मेकॅनिकल इंजिनियर आहे तो काहीतरी इंजिनचे डिझायनिंग करायला लागला तर तू नेमकं तिथं करणार काय.
0: हो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ते खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत. मग तिथं आणि मी जी एचपीसीची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सीडॅक पुणे येथे घेतलेली आहे आणि ऍक्च्युली ते तिथंच आहे दुसऱ्या सीडॅकमध्ये नाही आहे. मग त्याच्यामुळं पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे एचपीसीची स्टार्टिंगला.
1: अच्छा हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार.
0: हो
1: अच्छा. मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काहीतरी असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार असं आता हे आमचे कामाची पद्धत झाली. तर ज्यावेळेस ऍक्च्युअली ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली सुपर कम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा आहे चेक करणार काय असणार
0: ते. ऍक्च्युअली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं फक्त त्याला सुपर कम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो.
1: अच्छा म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतोय त्या पद्धतीने व्यवस्थित होतोय का जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीनं. तर अच्छा तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सीडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तू ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय. पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत आता कोणी फायनल असणार आहेत कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं न्यूजमध्ये पाहिलेलं असतं किंवा हे ऍक्च्युअली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं ना ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं त्यासाठी नेमकं काय लागतं आणि तू धारूरसारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या तर परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जी चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी तो आणि मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो आणि त्याने 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे आणि आता सध्या सीडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे आणि सीडॅक डिप्लोमा इन एचपीसी एपी या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा आयटी सेक्टर कुठं आहे ते पाहतात किंवा मग फार फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी किंवा मग विदेशात जाता येतं का असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सीडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं हे तुला कधी समजलं होतं आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
0: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षात होतो. त्यावेळेस मला हे सीडॅकबद्दल समजलं मला, आणि सीडॅकमध्ये सी कॅट एक्झाम असते, एंट्रन्स

0: मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो त्यावेळेस. मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे सीकॅट पण माझं क्रॅक झालं.
1: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असतानाच सीकॅटची एक्झाम किंवा सीडॅकला जाता येत असं कळालं?
0: हो हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं सीकॅट क्लिअर झालं होतं.
1: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
0: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया आणि पण जे सीकॅट एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्री कॅट एक्झाम असते जी सीकॅट एक्झामची तयारी करून घेते, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं ते सीकॅट प्री कॅट एक्झाम. मग मी प्री कॅट मला गव्हर्नमेंट तर्फे मला ते मिळालं आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची आणि मी पूर्णपणे मी सीकॅट साठी तयार झालो.
1: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 मध्ये पासआउट झाला, म्हणजे तू मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्येच तू ऍडमिशन घेतलेलं 2020 मध्ये, असं बरोबर आहे?
0: हो बरोबर.
1: हा, तर मग हे 2020 ते 2024 तुझं अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
0: 20 ते 24 मध्ये नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवेतून आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं आणि सर्वांना माहिती
1: असं काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही?
0: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं आणि दुसरं वर्ष पण अर्ध वर्ष कोरोनात गेलं आणि आमचं ऍक्च्युली 4th सेमिस्टर पासून आम्ही ऍज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यामुळे ते आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सीडॅक सर्टिफाईड पण आहेत ते जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सीडॅक वगैरे केलेलं आहे असं आणि त्याचमुळे मी 3rd इयरमध्ये मी सीडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
1: हे 4 वर्षामध्ये जे पहिले 2 वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो इतकं काहीतरी असं वेगळं वातावरण असतं. एक तर 2 वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेलं, 1.5 वर्ष 2 वर्ष आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
0: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये प्राचार्य सरांनी पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला. आम्ही 4th इयर आम्ही आमचं 4th सेमिस्टर इझिली गेलं.
1: अच्छा, मग आता तुझं 12th तर इथंच झालेलं होतं, अगोदरची 10वी तुझी धारूरमध्ये. अच्छा, मग ह्या 2 टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचं, असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं, काय विषय होता नेमका?
0: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत. तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं, मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे 10वी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी, मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषयी पण.
1: तर ज्यावेळेस 2 वर्ष तू फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला तुला सीडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तू सीडॅकची तयारी करायला सुरुवातच केली. मग फक्त सीडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठले तरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात, तर असं काही होतं का तू फक्त सीडॅक तुझ्यासमोर आला आणि पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का, किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
0: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात वेगवेगळ्या डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो आणि मी पण तसंच विचार केला होता, पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठं तरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील गव्हर्नमेंटची तयारी करावी,
1: सरकारी नोकरी
0: डोक्यात होतं, त्यामुळे मी पण शोधत होतो. नॉर्मली आपण शोधतो की काय इस्रो मध्ये असेल, डीआरडीओ मध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही सीएसएस होते त्या, आणि आयबीपीएस असेल त्याची पण मी तयारी करत होतो सोबत. आणि मला लकीली मला ही सीडॅक विषयी समजलं मला सोबत, आणि मी केली त्याची तयारी.
1: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसा आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
0: माझ्या
1: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
0: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस एक किंवा दोन जण प्लेस झाले होते, जे टीसीएस मध्ये झाले होते.
1: अच्छा, हा
0: हो, ते दोन झाले होते. त्यानंतर त्यानंतर काही माहिती नाही, म्हणजे
1: माहिती नाही, म्हणजे तुला नॉलेज नाही आहे की किती जण. आणि तुमच्या बॅचमध्ये साधारणतः 60-70-100 मुलं असतील
0: बॅचमध्ये? हो, 52-53 होते.
1: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी तुला जे
0: होते,
1: हा, तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते दोघ जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा.
0: हो,
1: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं एक दोघं तिघ जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव केला बाकीच्यांना अचीव करता नाही आलं?
0: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो, तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात. आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळीपासूनच.
1: अच्छा, तर मित्रांनो, शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय, मूळता राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे. सीडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये, हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे. त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे.
0: हो, नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे.
1: मग काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
0: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं, म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो. माझ्यापाशी पीसी पण होता, मी पीसीवरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीचे तयारी असेल, आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल ते लिमिटेड वापरत होतो मी.
1: अच्छा, मग स्वतःच काय असं काही जास्त टाकणं किंवा
0: लाईक्स
1: मिळाले नाही असलं काही नाही,
0: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
1: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
0: हो, नॉर्मली.
1: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून? का सांगण्याचा प्रयत्न केला होता, त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
0: नाही, तसं काही नाही. मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते, माझे पण मित्र जेवढे
1: लिमिटेड होते,
0: लिमिटेड होते मित्र माझे.
1: अच्छा, आणि ते पण स्टडी मधलेच होते?
0: हो, नॉर्मली स्टडी मधलेच होते.
1: अच्छा, बर. तर शिवराज, आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सीडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता, पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली आणि ज्यावेळेस तुला आता हे 2 दिवसापूर्वी
0: सी एक्झाम जे सीडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. 2 एक्झाम असतात.
1: काय असतं ते सीसी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
0: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सीडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलॉकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सीडॅक पुणे आहे, जे सीडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं, तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा. आणि माझी सीकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली, जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे. आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते, ज्याला सीसी म्हणतो आपण, ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावी लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सीडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
1: अच्छा, म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे, म्हणजे ते तुम्हाला सीडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्वपरीक्षा असते ती क्रॅक करायची, ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हटलं
0: तसं प्री कॅट एक्झाम
1: ती पण करायची, ते डिप्लोमा पूर्ण करायचा आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉडेल तयार करायचं आणि त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची, एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
0: बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काय मॅन्डेटरी नाही, प्री कॅट हे आपण ज्याला सीकॅट थोडं नॉलेज सीकॅटचा त्याला थोडं अवघड वाटत असेल त्यांनी प्री कॅट करू शकता, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्री कॅटची ट्रेनिंग ते आपण ते फ्री मध्ये असते काही काही वेळेस पेड असते ते डिपेंड करतं सिच्युएशन वरती आणि ते काय मॅन्डेटरी नाही, फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
1: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं.
0: हो, करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
1: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जे क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्यावर बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँक मिळू शकलं असतं का?
0: हो, मिळू शकलं असतं मला.
1: हा, म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता, ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी दहावी आली असती तर काय झालं असतं?
0: नाही, तसं रँक जे आहे कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे, सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं, त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार.
1: बरं,
0: फक्त ज्यावेळेस आपण ते पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
1: बर बर, मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला.
0: हो,
1: मेल आला असेल, काय झालं?
0: हो, का मला सिडॅक जे कारण मी सिडॅक पुणे इथे ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमचे नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं जे आयडी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणे सोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती ऑफर लेटर मिळून जाईल.
1: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
0: नाही, मला प्रँक नाही वाटलं कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडने की तुझं होऊ शकतं, म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितले तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले,
1: त्यामुळे तो प्रँक वाटला
0: नाही आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
1: बरं, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे, वेल प्लॅनर सिटी आहे आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास, म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास, धारूरचा 10 वर्षाचा प्रवास
0: आणि आता त्याच्यातील 8 महिने,
1: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा, तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसा वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
0: हो, असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो.
1: अच्छा, हो, म्हणजे मेंटली पण खूप बदल,
0: मेंटली पण हो बदल.
1: हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय पहिला फोन कोणाला केला, कोण कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
0: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
1: अच्छा,
0: कारण सर्व कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आहे ते आई वडिलांमुळेच आहे, त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
1: आणि कुठं होता तू?
0: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहत होतो आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
1: अच्छा अच्छा, तिथूनच फोन केला. अच्छा, मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
0: हो, त्यांना आनंद झाला आणि आनंदाश्रू पण त्यांना आले.
1: अच्छा, मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं,
0: शेतकरी आहेत,
1: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर काहीतरी कर बाबा पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको शेतीमध्ये लक्ष दे असं काय नेमकं घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
0: माझे वडील जे ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांचं विचार होतं जे आपले शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील त्यांच्या विचारावर चालणार आहे ते आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो त्याच्याशिवाय पर्याय नाही, मग त्याच्यामुळे त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं त्यांनी. जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला त्याच्यामुळे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
1: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपलं येऊन शेती कर दारू?
0: नाही, फोर्स नाही केला कधीच.
1: अच्छा अच्छा, आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना झाले सिलेक्शन?
0: हो, ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो, तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून आणि तो पण त्याला पण वाटत होते की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या यांचा त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
1: नाही त्या ग्रुपमध्ये झालं, मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
0: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी. तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी. त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
1: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
0: झालं,
1: त्या मित्रांना माहिती झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
0: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
1: आनंद होणार आहे. अच्छा, पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
0: नाही नाही करू शकलो असं नाही, करू तर सर्वजण शकतात.
1: फक्त अजून एकदा त्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यावी,
0: ऑपॉर्च्युनिटी घ्यावी लागेल आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल.
1: अच्छा अच्छा. तर शिवराज, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता म्हणजे एकतर प्लस मायनस वन पाहिले सगळं, तुला जे घरचा सपोर्ट होता तो पाहिला, तू जे नेमकी नेमका विचार केला होता की इंजिनिअरिंग चालू असतानाच तुला हे असं काहीतरी करायचं आणि ते सिडॅक म्हटलं तुला जे डोक्यामध्ये तो जॉब भेटला हा सगळा विषय झाला. आता इन फ्युचरमध्ये काय, कारण आता हे तू प्रोजेक्ट असोसिएट आहेस HPC, मग ह्या सिडॅकमध्येच तू पुढे पुढे काय काय करत राहणार की अजून तुला अजून डोक्यामध्ये असा काही दुसरा विचार आहे की अजून काहीतरी करायचं म्हणून?
0: हो, सिडॅक हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं आणि सिडॅकमध्ये ते नॉर्मली प्रोजेक्टवर ते चालतात काम ते वेगळे आणि माझं जे प्रोजेक्ट ते HPCमध्येच आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये मी काम करणार आहे आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
1: नाही, ह्याच्यामध्येच काही असतं का की आता जसं हे तुमचं सिडॅकमधला प्रोजेक्ट असोसिएट आहे, मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
0: नॉर्मली माझं जे HPCमध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये पण टाकतात. कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटीमध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सिडॅकवाल्यांना तो आवडला त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे HPC असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये पण टाकू, जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
1: अच्छा, पण तुला सध्या जे सिडॅकमध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
0: हो नक्कीच.
1: अच्छा, आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
0: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही,
1: सांगू शकत नाही आपण,
0: काही कॉन्फिडेन्शियल असतात.
1: अच्छा अच्छा, म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं वर्क करणार तू? अच्छा, तर शिवराज खरं तर ह्या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं, तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं. नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा, बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात, मग कधी कधी काय काय होतं, मग तुला यू आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला, त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं, कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले असं, तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
0: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आई वडील स्वप्न पाहतात तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे, त्याच्यामुळे ते आपल्या आई वडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
1: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं,
0: एक मोटिवेट आणि हो तेच
1: तेवढंच एक विषय होता. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं?
0: हो, गाणे वगैरे.
1: काय कुठले गाणे ऐकायचं?
0: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
1: अच्छा हां, मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
0: जसं ते छिछोरे मधलं गाणं आहे दिल मेरा ना
1: कभी तो खैरियत पूछो.
0: हाँ, कभी तो खैरियत पूछो.
1: अच्छा
0: हो, ते
1: कोण आहे
0: ते गाणं?
1: खैरियत पूछणार कोण
0: म्हणजे?
1: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
0: नाही नाही, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत पण असे कोण नाही,
1: असे कोण नाही. पण तुला ते गाणं आवडतं?
0: हो, गाणं आवडतं.
1: अच्छा ठीक आहे, तर आपण ते गाणं पण प्ले करूयात आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्व्हर्सेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो आणि तो पुढे पुढे जात राहू. हे जे काय गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो आणखीन जास्त पुढे जात राहू आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू आणि जशा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर. अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: आणि मित्रांनो हे होते शिवराज तुकाराम वाघमारे जे मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे. सीडॅकमध्ये डिप्लोमा केला HPC AP या पद्धतीनं. आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सीडॅक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे. त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500000. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIT।

0: डीसी परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 96 98 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: तेरुनी नवी जन्मे नमी
1: वाह 1 2

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5% ते 1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते. शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. हवा खेळती राहते. त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एक दल तृणधान्य जसे ज्वारी बाजरी गहू मका कापूस फळे भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका बाजरी गहू भात ज्वारी फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20 ते 40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15 ते 20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकांमध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30 ते 300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस रताळी बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20 ते 25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80 ते 75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी, यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10 ते 25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते, त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद पालाश नत्र कॅल्शियम सोडियम जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र स्फुरद पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10 ते 25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा
2: श्रोते हो नमस्कार श्रोते हो आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो श्रोते हो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट गीतं आपण ऐकत असतो आणि या कार्यक्रमाची एक थीम पण असते आणि आजची जी थीम आहे ती इंटरेस्टिंग अशी थीम आहे ती आहे मोहब्बत तर आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकणार आहोत आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे महबूब की मेहंदी

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे कटी पतंग.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आप आए बहार आई.

आहे मोहब्बत आणि याच थीमचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत संतोष आनंद यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट प्रेमरोग.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे त्रिदेव.

श्रोतेहो, स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार रवी आणि चित्रपट आहे आंखें.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत एक रिश्ता या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि चित्रपट आहे हिरो नंबर 1.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत दिल है तुम्हारा या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट गॅम्बलर आणि गायक कलाकार कुमार सानू.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आपली काही प्रतिक्रिया असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे व्हॉट्सअप करू शकता. आमचं व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975009000. पुन्हा एकदा सांगतो 9975009000. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे बिग स्टार घेऊन. मंडळी आणि श्रोते हो, आपण भरभरून प्रेम आपल्या क्लासिक रेडिओ शो आणि बिग स्टार शोला देत आहात. तर आज एका बिग स्टारला घेऊन मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. श्रोते हो, हिंदी सिनेमांमधील नायक आणि नायिका यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि भूमिका आपण पाहिल्या आहेत. यातच प्रत्येकाची वेगळी कथा आणि यशस्वी होतानाचा प्रवास बिग स्टारमधून पाहिला आहे. या विस्मयकारी चित्रपट क्षेत्रात असे अनेक जण पाहायला मिळतात जे यशोशिखरावर गेले, परंतु अचानक त्यांचा प्रवास हा अपयशात किंवा एखाद्या घटनेने कायमचा थांबला. यामध्येच राजेश खन्ना, स्मिता पाटील ते मराठीमधील रंजना देशमुख यांचाही उल्लेख करावा लागेल. खरं तर हा शापितपणा हा यशाच्या मागे कुठेतरी असतोच, परंतु शापित असूनही आपल्या कला गुणांनी ही व्यक्तिमत्व आपल्याला त्यांची उपस्थिती दाखवून देतात, स्मरणात राहतात आणि त्यांची कमतरताही दाखवतात. अशाच एका बिग स्टारचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. त्या आहेत दिव्या भारती. तेव्हा जाणून घेऊयात दिव्याचा बिग स्टार प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आजचे आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. दिव्या भारती यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात किशोर वयातच केली. यामध्ये सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट बॉबिली राजा या चित्रपटातून व्यंकटेश यांच्यासोबत सुरुवात केली. यानंतर आणखीन काही चित्रपट त्यांनी केले. दिव्याला पहिला व्यावसायिक यश तेलुगू चित्रपटातील रावडी अल्लुडू या चित्रपटाने दिलं. हे सर्व घडत असताना पुढचा एक नवीन टप्पा तिचं जीवन बदलणार होता हे कदाचित तिलाही माहीत नव्हतं.

आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा रेडिओ देणं 90.4 FM वरून. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. दिव्या आंध्र प्रदेशात यश साजरे करत असताना बॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक त्यांना साईन करण्यासाठी उत्सुक होते. दिव्या यांचा यानंतर हिंदी सिनेमांमध्ये पहिली एंट्री मिळाली ती राजीव राय यांच्या विश्वात्मा या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई या गीताने तिला अपार सफलता मिळवून दिली. यामध्ये तिचे नायक होते सनी देओल. एक मोठी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली होती. यामध्ये नसरुद्दीन शाह, चंकी पांडे, अमरीश पुरी आणि सोनम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मोठा हिट नसला तरी या सिनेमाने दिव्यांना नवीन ओळख हिंदी सिनेमांमधून मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ उदयना 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो हा आपल्याला कसा वाटतोय ते. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, विश्वात्मानंतर दिव्यांचा दुसरा सिनेमा आला होता, तो होता लॉरेन्स डिसुजा यांचा दिल का क्या कसूर. हा सिनेमाही दिव्या भारती यांच्या अनोख्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. यामधील त्यांनी साकारलेली शालू शालिनीची कवयित्रीची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. यामध्ये तिचे नायक होते पृथ्वी. आणि या चित्रपटातील सदाबहार संगीत हेही या चित्रपटासाठी महत्त्वाचं ठरलं. आणि पुन्हा एकदा या चित्रपटाने दिव्यांना बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यास मदत केली.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा, आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती, आणि यांचाच आपण फिल्मी प्रवास जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून. मंडळी, दिव्याला अजूनही म्हणावं तसं यश आणखीनही चित्रपट सृष्टीत मिळत नव्हतं, परंतु यानंतर तिचा काळ बदलणार होता आणि तिचा चित्रपट प्रदर्शित झाला तो होता डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनातील बंपर हिट ठरलेला शोला और शबनम. यामध्ये तिचे नायक होते गोविंदा. भारतातील समीक्षक आणि बॉक्स ऑफिस या दोन्हीवरही दिव्यांनी मोहिनी घातली. या चित्रपटातील त्यांची मध्यवर्ती भूमिका संवाद, नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. यानंतर तिचे गोविंदासोबत जान से प्यारा, अविनाश वाधवान यांच्यासोबत गीत आणि अरमान कोहली सोबत दुश्मन जमाना, रंग आणि सुनील शेट्टी यांच्या पदार्पणातील सिनेमा बलवान यांचा समावेश होता.

आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकताय अशांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचंय की आजचा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास. मंडळी, शोला और शबनम नंतर त्यांचा आणखीन एक धमाकेदार सिनेमा आला होता, तो होता शाहरुख खान यांच्या सोबतचा दीवाना. यामध्ये ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती. याच वर्षी दिव्यांना लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यानंतर खऱ्या अर्थाने दिव्या या बॉलिवूडमध्ये स्थिरावल्या. यानंतर त्यांचे जे इतर चित्रपट होते यामध्ये हेमा मालिनी यांच्या सोबतच्या दिल आशना है यामधील भूमिकेचंही मोठं कौतुक झालं. परंतु आपल्या तेलुगू प्रेक्षकांना नाराज न करता दरवर्षी एक तेलुगू चित्रपट करण्याचं देखील त्यांनी ठरवलं.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत दिव्या भारती. मंडळी, हिंदी सिनेमामध्ये आता दिव्या भारती हे नाव लक्ष वेधून घेत होतं. अभिनेता गोविंदा यांच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, परंतु दिव्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्याकडे एक वेगळीच नैसर्गिक शक्ती होती. कोणी कितीही प्रयत्न केला तरी दिव्या कोणालाही होता येणार नाही. अभिनेता वरुण आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये 90s च्या दशकात जे महत्वपूर्ण कलाकार बॉलिवूडला मिळाले त्यापैकी दिव्या भारती या अलौकिक आहेत. दिव्यांनी जो शेवटचा चित्रपट बॉलिवूडला दिला होता यामध्ये क्षत्रिय या सिनेमाचा उल्लेख करावाच लागेल.

आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत दिव्या भारती यांचा फिल्मी प्रवास बिग स्टार शो मधून. मंडळी, जसं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे, कोणत्याही अशा एखाद्या कलाकाराला एवढ्या यशानंतर शापित व्हावं लागेल, त्या म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. दिव्यांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत 14 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या मृत्यूच्या समयी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचं नाव होतं. आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना अचानक 5 एप्रिल 1993 साली मुंबईतील वर्सोवा अंधेरी पश्चिम या ठिकाणी 5व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गुपित अजूनही तसंच आहे. कारण काहीही असोत, परंतु दर्शक आणि बॉलिवूडने एक गुणी अभिनेत्री मात्र कायमची गमावली. याचं दुःख प्रत्येकाला राहिलं, परंतु एवढ्याशा म्हणजेच केवळ 19 वर्षाच्या आयुष्यात या अभिनेत्रीने सर्वांनाच आपलंसं केलं आणि विसरू दिलं नाही. म्हणूनच दिव्या आहेत रेडिओ तेरणाच्या बिग बिग स्टार.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या बिग स्टार होत्या दिव्या भारती. आजचा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा 9970-500-900 या क्रमांकावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन बिग स्टार सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:14 होत आहेत आणि थोडासा याला उशीर झाला 15 मिनिटं. आणि सर्व श्रोतांना सर्वप्रथम श्रावण जो महिना सुरू झालेला आहे, श्रावण महिन्यात पवित्र महिना असं समजलं जातं आणि श्रावण महिन्यात ऋतू फुलतात, सगळीकडे हिरवळ झालेली असते, कारण की बराचसा पाऊस पडल्यामुळे पालवी फुटलेली असते झाडांना आणि खूप सुंदर अशी हिरवळ ही आपल्या पाहायला भेटते आणि निसर्गाचं सौंदर्य हे श्रावण महिन्यात खुलतं आणि ते पाहण्यास देखील आपण तेवढी गर्दी करतो असं म्हणायला हरकत नाही. पण यावर्षी तेवढं झालं नाही आहे. निसर्गाचं थोडंसं समतोल जे वातावरण आहे ते थोडंसं डगमगलेलं दिसतंय, कारण की जिथे पाऊस हवाय तिथे आणखीन देखील पाऊस पडलेला नाहीये. तर आज माहिती आहे कोणाकोणाची बर्थडे आहेत. आज 13 ऑगस्ट आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील 4 अभिनेत्रींचा आज बर्थडे आहे. थँक्यू सो मच सर, अमित सर. आज ज्यांना आपण हवा हवाई वी वी वी वी असं जे म्हणतो आणि कालच खरं तर उल्लेख निघाला होता गॉर्जियस श्रीदेवी यांचा, तसंच योगिता बाली, अनिता राज आणि वैजंती माला या चारही जणींचा आज बर्थडे आहे. क्या बात आहे, खूप छान. आणि आपण देखील आज त्यांना सेलिब्रेट करूयात. वैजंती माला देखील खूप मोठ्या जुन्या अभिनेत्रींमध्ये खूप स्टारडम त्यांनी घेतलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर अनिता राज यांचे देखील बरेचसे चित्रपट आपण पाहिलेले असतील, त्यांचे देखील ब्लॉकबस्टर आहे. आज त्या गायत, आज पण त्या एकदम फिट आणि जिम करणाऱ्यामध्ये आहेत. आणि योगिता बाली यांचे देखील थोडेसे पिक्चर आहेत पण त्यामध्ये देखील त्या आपल्याला दिसून येतात. तर आज आपण सेलिब्रेट करतोय या चारही जणींचा बर्थडे. अभिनेत्री श्रीदेवी, योगिता बाली, अनिता राज आणि वैजंती माला या चौघींना देखील रेडिओ उत्तीर्णाकडून खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज त्यांचं कोणतं गीत आपल्याला ऐकायचं असेल तर नक्कीच मला सांगा. सुरुवात करूयात श्रीदेवी हवा हवाई यांच्या गीतांनी आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज खरं तर त्यांची खूप आठवण देखील येते, कारण की असे चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले आहेत की ते आपल्या कायम स्मरणात. नागिन कोण विसरतं, कोण विसरेल खुदा गवा, कोण विसरेल चालबाज, कोण विसरेल हलचल, परत किती चित्रपट सांगावं म्हणजे त्यांचे इतके मास्टरजी, सगळे चित्रपट भन्नाट गाजलेले आहेत त्यांचे आणि किती सुंदरता त्या दिसतात, मला खूप आवडतात त्या. आजकाल तर मला जास्तीत जास्त त्या आवडल्या होत्या नगीना आणि चालबाजमध्ये पण आवडतात त्या, खुदागवामध्ये देखील आवडतात. आणि आणखीन एक त्यांचा चित्रपट मला खूप भावला होता ज्यात त्या खूप सुंदर दिसतात, हां उंगली में अंगूठी तो चित्रपट, तो एक चित्रपट मला त्यांचा फार आवडतो, खूपच सुंदर दिसतात त्या. तर अशा या गॉर्जियसला सेलिब्रेट करूयात. त्यांची गीतं आज नक्कीच द्या. चौघीही जणींपैकी कोणतं गीत त्यांचं आपल्याला ऐकायचं असेल तर नक्कीच आज पाठवू शकता. तर या गॉर्जियसला बर्थडे विश करत आजची सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला त्यांच्याच सुंदर अशा गीतांनी.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. चालबाज या चित्रपटातील हे सुंदर असं गीत जे त्यांच्यावरती खूप गाजलं होतं आणि खूप लोकप्रिय देखील ठरलं, तशाच मिस्टर इंडिया या चित्रपटातील देखील त्या गाण्यामुळे त्यांना हवा हवाई म्हटलं जात होतं. नंतर चांदणी या चित्रपटापासून त्यांचं चांदणी हे देखील नाव खूप गाजलं होतं. आणि परत आणखीन तुम्ही पण सांगू शकता मला श्रीदेवी बद्दल तुमची काही आठवण असेल, किंवा तुम्हाला कुठला चित्रपट त्यांचा फार आवडला होता, किंवा या चित्रपटामध्ये त्या तुम्हाला इतक्या आवडल्या होतं की म्हणजे प्रेम करण्यासारखंच त्यांचा आहे, ते आवडा जो आहे त्यांचा तो खूपच गोड आहे. का त्या एवढ्या सुंदर आणि गोड, ज्यावेळेस त्यांना हिंदी बोलता पण येत नव्हतं, त्यांचा पहिला चित्रपट डब केला होता रेखाजींनी. रेखाजींनी पहिल्यांदा त्या आल्या होत्या, त्यावेळेस त्यांचा आवाज रेखाजींनी दिला होता त्यांना. परत त्यांनी हळूहळू हिंदी शिकायला सुरुवात केली. त्यांची जर्नी देखील मी त्यांचा बिग स्टार शो केलेला आहे. तर पुढची देखील फरमाईश त्यांच्याच गीतासाठी, ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांचा बंजारन हा चित्रपट आहे. आणि श्रोते आहेत बरेच दिवस झालं फरमाईश पाठवत आहेत, ते म्हणजे हनुमान चौक धाराशिव येथून त्यांना गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत ते देखील विजय पवार हनुमान चौक धाराशिव येथून, त्यांनाच बंजारन या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. पुन्हा एकदा आनंद घेऊयात आणि त्या ब्युटीला एन्जॉय करूयात.

आपण एक आहात रेडिओ 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. तर आज आपण इतर देखील तीन हिरोईन्स आहेत, त्यांचा बर्थडे देखील आपण सेलिब्रेट करणारच आहोत. वैजयंती माला आहेत, अनिता राज आहेत आणि आणखीन एक ज्या हिरोईन आहेत त्या पण जुन्या हिरोईन आहेत, पण त्या पण तेवढ्याच सर्वांना आवडत होत्या जेव्हा त्यांचे चित्रपट येत होते तेव्हा. थांबा, सांगते मी तुम्हाला कोणत्या हिरोईन होत्या. एक म्हणजे कसं, त्यांना पाहिलंय ओझर तर मी पाहिलंय, त्याच्यामुळे जास्त त्यांची गाणी मी पाहिली नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव विसरले होते मी. तर योगिता बाली, वैजयंतीमाला, योगिता बाली, श्रीदेवी आणि अनिता राज यांचा आज बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करणार आहोत आपण. पुढची देखील फरमाई श्रीदेवी यांच्या गीतासाठी आहे आणि एक सुंदर पुन्हा एकदा चालबाज या चित्रपटातील गीत आलेलं आहे. तर ते गीत देखील खूप लोकप्रिय ठरलं होतं त्या चित्रपटातील. तर हेच गीत ऐकायचं आहे. रेडिओ तेरणा प्रोग्राम प्रस्तुती आरजे प्रगतीताई. आम्ही नियमित तेरणा रेडिओ ऐकतो आणि श्रावण महिना सुरू झालाय. या भक्तिमय महिन्यात आज ज्या नायिकेंचा वाढदिवस आहे, सर्वप्रथम शुभेच्छा. आणि आज आम्हाला गाणं ऐकायचं आहे चालबाज या चित्रपटातील. तर आपला श्रोता नांदुरा रोड जवळगाव, सॉरी जळगाव, जामोद, महाराष्ट्राचे संतोष काटे, उषा काटे, गोंधळी असं त्यांनी पाठवलं. तर ऐकूयात गोंधळी परिवारांची व्हॉट्सअप फरमायश.

तर सर्वांनाच माहिती आहे मध्ये हे ट्रेंडिंग मध्ये देखील गाणं होतं आणि त्यातलं ते कडवं खूप गाजलं. आता सध्या खूप ते ट्रेंडिंग मध्ये चालू आहे की अंगूठी ना लेती पर उसमें हीरा जडा था असं जे वाक्य आहे तिथून ते खूप ट्रेंडिंग मध्ये ठरलं होतं. आता देखील खूप गाजते ते गाणं, तेवढंच कडवं की पर उसमें हीरा जडा था ते खूप गाजलं गाणं या रीलमध्ये खूप आता सध्या चर्चेत ते गाणं आहे. तर जसं मी म्हटलं की अनिता राजे यांचा देखील बर्थडे आहे तर आपले श्रोते त्यांचं देखील फॅन आहेत. शिवाजी उकडणे मंगळूर तालुका कळंब इथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना आज गीत ऐकायचं आहे अनिता राजेंचं. तर खरं तर अनिता राज भारतीय अभिनेत्री आहेत त्या देखील आणि 1980 ते 1990 दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तर त्या बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेत्री जगदीश राज यांची मुलगी आहेत त्या आणि त्यांचे प्रेम गीत या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि याच जानकी बाजी या चित्रपटातील गीत आत्ता सरांना ऐकायचं आहे. तर या चित्रपटातील हे देखील त्यांचं गीत फार गाजलं आहे. तर अनिता राज त्यांच्या उत्कृष्ट फिटनेससाठी ओळखल्या जातात. वयाच्या 60 नंतरही त्या नियमितपणे व्यायाम करतात. मी जसं सांगितलं की फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर त्या शेअर देखील करत असतात. अशा अनिता राज आहेत, त्यांचा देखील बर्थडे आज आपण सेलिब्रेट करतोय. तर ऐकूयात शिवाजी उकंडे सरांची व्हॉट्सअप फरमाईश अनिता राज यांच्या बर्थडे निमित्त.

चला आपण अनिता राज यांचं देखील गीत ऐकलं. तसंच पुढचं एक गीत आहे जे वैजंतीमाला यांचं आलेलं आहे, खूप गाजलेलं ते देखील गीत आहे. तर वैजंतीमाला हे वैजंती नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून बनलेलं जाणारं एक पवित्र आणि दैवी माळ आहे असं सांगितलंय. आणि ही माळ भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची अत्यंत प्रिय मानली जाते. याच्यावरून वैजंती शब्दाचा अर्थ विजय मिळवून देणारी असा होतो. तर अशा आपल्या वैजंती माला या ज्या आहेत अभिनेत्री, यांचं नाव देखील असंच थोडंसं ठेवण्यात आलं असावं असं मला वाटतंय. कारण की हे नाव देखील खूप युनिक आहे. आणि तसं पाहायला गेलं तर चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा त्या आल्या होत्या, एक प्रसिद्ध अभिनेत्री त्या आहेत आणि त्यामध्येच नृत्यांगणा आहेत, राजकारणी.

0: चित्रीकरण त्या गाण्यामध्ये केलेलं. मला ते चित्रीकरण जेव्हा मी कोणतं आपला रंगोली हा जेव्हा पाहत असते रविवारी, त्यावेळेस ते गाणं इतकं यायचं, सारखं ते गाणं असायचं, कारण की ते लोकांना तेवढं आवडतं. चित्रीकरण अप्रतिम केलेलं आहे त्यामध्ये, वैजंतीमाला आहेत आणि पण ते गाणं खूप गाजलं होतं. वैजंतीमाला त्यात आय थिंक कोणी कन्सिडर केलं नव्हतं पण त्या त्याच्यात आहेत. पण तो ते गाणं लक्षात आहे सर्वांच्या. परत संगम हा चित्रपट आय थिंक सो त्यांचा खूप गाजलेला आहे. आणि आत्ता जो आपण गाणं ऐकतोय संगम या चित्रपटातील त्यांचं खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. तर त्यांचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट देवदास. चंद्रमुखीची भूमिका त्यांनी केली होती. संगम, मधुमती, आम्रपाली, नया दौर आणि ज्वेल थीफ ही गाजलेले त्यांचे चित्रपट आहेत. आपल्याला देखील वैजंतीमाला यांचं कोणतं गीत आवडत असेल तर नक्कीच मला पाठवू शकताय. नंतर त्या नृत्य खूप उत्कृष्ट भरतनाट्यम त्या करतात आणि चित्रपट सृष्टीत दक्षिण भारतीय नृत्यशैली लोकप्रिय करण्याचं त्यांचं श्रेय आहे. आणि अनेकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तसेच भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा वैजंतीमाला आहेत, त्यांचा देखील आज बर्थडे आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात नक्कीच पाठवा. तर हेच गीत ऐकायचं आहे संगम या चित्रपटातील रफिक इनामदार सर पानगाव तालुका बार्शी येथून आपले नियमित श्रोत आहेत, त्यांना हे गीत ऐकायचं आहे. तर गीत आहे मैं क्या करू जा मुझे बुढ़ा मिल गया, हा बुढ़ा मिल गया, ओहो बुढ़ा मिल गया, मैं क्या करू जा मुझे बुढ़ा मिल गया.
1: हाँ बुढ़ा मैं का करू रा मुझे बुढ़ा मिल गया, मैं का करू रा मुझे बुढ़ा मिल गया, ओए होए बुढ़ा मिल

बुढ़ा मिल गया, हाय बुढ़ा मिल गया, हाय मैं कहाँ।

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. पुढची फरमाईश अनिता राज यांचं एक लोकप्रिय गीत आहे जे मला देखील खूप आवडतं. तर हे गीत ऐकायचं आहे. आज आपले नियमित श्रोते आहेत अजिंक्य बारगजे सर, कोल्हापूर येथून आहेत ते. तर आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. तर ते गीत जे आहे खूप सुंदर असं गीत आहे, मला फार आवडतं. जमीन आसमान या चित्रपटातील गीत आहे. मला जमीन मला माहिती नाही पण मला खूप आवडतं ते गाणं, आणि ज्यामध्ये संजू बाबा आहेत त्यांच्यासोबत, आणि खूप छान असं गीत. आरडीनचा म्युझिक असलेलं, लता मंगेशकर यांनी हे गीत गायलेलं आहे. अंजन यांचं गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे अजिंक्य बारगजे सर यांना. तर आनंद घेऊयात पण दोन ओळी नक्कीच मला गाण्याच्या म्हणावशी वाटतात, कारण की मला गीत फार आवडतं. जमेल की नाही माहिती नाही पण ट्राय करते.

1:58 होता है व्हाट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आज आपण चारही ज्या दिग्गज अभिनेत्री आहे यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय त्यांची गाणी ऐकत त्यांना परत स्मरण करत. तर आज जास्त मला श्रीदेवी यांची गाणी खूप येत आहेत असं वाटतंय आणि त्याचबरोबर अनिता राज आणि वैजंतीमाला यांची देखील बरीचशी गीतं आहेत. पण जास्त आयकॉनिक चेहरा जर आपल्या लक्षात राहतोय सध्या तर तो श्रीदेवी यांचा राहतोय. तर त्यांचंच पुढचं देखील गीत आलेलं आहे जे आपले नियमित श्रोते आहेत ते आहेत अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून आपले नियमित श्रोते आहे. आज त्यांना चालबाज या चित्रपटातील गीत आणि पुन्हा एकदा चालबाज मधली सगळीच गाणी खरं तर लोकप्रिय ठरली. प्रत्येक गाणं काहीतरी मला तर ते गाणं आता सध्या चालबाज मधलं आठवतं की गडबड हो गई सिटी बज गई. हा जो डायलॉग त्या गाण्यामध्ये केलेला आहे देवानो मैं चल्ला आणि मग आपले जे ज्यांची विलनची भूमिका जरवेळेस असते असे आपले कोणी केलं होतं विलन याच्यामध्ये सांगा. मैं छोटासा प्यारासा नन्नासा बच्चा हूं असं म्हणत तो विलन खरं तर याच्यामध्ये कॉमेडीची भूमिका घेऊन आलेला आहे. सर्वच पिक्चर म्हणजे एकदम कॉमेडी पण आहे थोडासा त्याच्यामध्ये शक्ती कपूर आहेत राईट आठवलं शक्ती कपूर आणि शक्ती कपूर यांना खरं तर आपण त्या एका डायलॉगमुळे देखील ओळखतो. परत चिचिनसोबत त्यांची बरीचशी कामं आहेत ज्यामध्ये त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. म्हणजे तो विलन असून देखील त्याची मुलगी इतकी सुंदर दिसते. खरं तर ज्यांचे आपण जर पाहिलं विलनचे जेवढे रोल केलेले सर्व हिरो आहेत ना त्यांची मला सुद्धा भीती वाटायची कारण जेव्हा मी त्यांची भूमिका पाहायची तेव्हा वाटायचं खरंच बाबा हा माणूस असंच असेल. पण जेव्हा आता पाहते मी त्यांना पण त्यांचं रिअल लाईफ तसं नाही आहे मी म्हटलं बापरे बरं झालं कारण की जे आपण जुने विलन्स पाहतो ते तर डेफिनेटली वाटतात की ते तसेच आहेत आणि ते रिअल लाईफमध्ये पण तसेच स्ट्रिक्ट असतील असंच मला देखील वाटायचं. तर शक्ती कपूर मात्र तसे नाही आहेत. शक्ती कपूर देखील चिल आहेत आणि पाहतो त्यांची मुलगी देखील खूप मोठ्या स्टेजवरती आहे. तिचं देखील खूप मोठं नाव आहे सध्या. ती खूप छान काम करते. नवीन चित्रपट देखील तिचा मराठीतला येतोय. नक्कीच सर्वांनाच ती आवडते श्रद्धा कपूर. तर असं म्हणत मी कुठे गेले बघा चित्रपट करून त्यांच्या मुलीकडे विलनच्या जाऊन परत आता जाऊया चालबाज या चित्रपटाकडे आणि पुन्हा एकदा श्रीदेवी यांचा बर्थडे सेलिब्रेट करत सनी पाजू यांच्यासोबत हे गीत आहे. कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज सुंदर असं हे पुन्हा एकदा गीत ऐकूयात. अमोल कांबळे हिंजवडी पुणे यांची व्हॉट्सअप फरमाइश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. बऱ्याच श्रोत्यांच्या आणखीन फरमाईशी पूर्ण करायच्या आहेत, तर प्लीज असं समजू नका की मी काही लोकांच्या फरमाईशी घेते, कारण की आज देखील तेवढ्याच भरभरून मेसेजेस आज व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आहेत. तर सेलिब्रेट करतोय आपण श्रीदेवी यांचा बर्थडे. तर हा चित्रपट कोण विसरेल, जसं मी सांगितलं होतं खुदा गवा हा चित्रपट खूप लोकप्रिय आयकॉनिक सर्व गाणी ब्लॉक बस्टर ठरली होती. बिग बी यांच्यासोबत हा त्यांचा चित्रपट होता आणि दोघांची भूमिका सर्व

सर्वांनाच खूप भावून गेली होती. पाहायला गेलं तर आपण त्यांचा आखरी रस्ता, खुदा गवा, इन्कलाब, मिस्टर इंडिया, चांदनी, रूप की राणी आणि आणखीन हिम्मतवाला, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत देखील, परत अनिल कपूर यांच्यासोबत जुदाई देखील खूप म्हणजे खूप लोकप्रिय ठरला होता. याचसोबत वक्त की आवाज, गुरु, वतन के रखवाले, हिम्मतवाला, तोफा, मवाली, मास्टरजी, नगीना, निगाहे, बंजारन या संपूर्ण चित्रपटांमध्ये आपल्याला अभिनेत्री श्रीदेवी या दिसतात. आणि खरंच त्यांचं रूप एवढं मनमोहक वाटताना त्यांना पाहिलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. त्यांचा डान्स असेल, त्यांचे एक्सप्रेशन असतील, त्या सर्वांनाच भावून जायचे. तर खुदा गवा या चित्रपटामध्ये देखील अशीच त्यांची वेगळी भूमिका होती आणि सर्वच गाणी लोकप्रिय ठरली होती. तर या चित्रपटातील एक गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत बऱ्याच दिवसानंतर, फरमाईश पाठवत आहेत, ते म्हणतायत सॉरी प्रगती मॅडम, खूप दिवसांनी आपल्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. आता श्रोते सॉरी म्हणतायत बऱ्याच दिवसानंतर. बरं, इट्स ओके सर, कारण माझा मोबाईल पाण्यात पडला होता. ओके, त्या कारणाने मी कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो नाही. प्रथम आपल्या रेडिओ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना श्रावण मासरंभाच्या, म्हणजे श्रावण ज्या सुरू झाल्या त्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच सर. अनिल परदेसी, संगीता अनिल परदेसी, पिहू परी, पूजा, प्रीती, रंजिता, विकास, प्रणव, सुनील, आकाश, स्वरा, डोजो, भालकी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे जे मोहम्मद अजीज साहेबांच्या आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील. जेव्हा तुम्ही हा गाणं ऐकाल ना, अजिबात वाटणार नाही की हा अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. पण आत्ता मला माहिती झालं की हा आवाज अलका याज्ञिक यांचा आहे. तर हे सुंदर असं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात खुदा गवा या चित्रपटातील या सुंदर अशा व्हॉट्सअपवर माहिती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. तर पुढची फरमाईत जाऊयात एका मराठी गीताकडे. आता आपण वळूयात. कुटुंब हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा. खूप सुंदर असा चित्रपट आहे आणि त्याच चित्रपटातील एक भल्या माणसं हे गीत आपल्या श्रोत्यांनी दिलंय. नियमित श्रोते आहेत योगेश कुंभार कास्ती बुद्रुक. ते वेगवेगळ्या पद्धतीची गाणी पाठवत असतात, वेगळ्या झोनची गाणी पाठवत असतात, त्याबद्दल खूप आभारी आहे सर. तर ते आता नियमित श्रोते झालेले आहेत तर त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. तर काय गाणं आहे आज पहिल्यांदाच आपण हे देखील गीत देतोय तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात योगेश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर आपण विविध पद्धतीची आज गाणी ऐकतोय. मराठी देखील गीत आहेत, परत इतर ज्यांना या चार हिरोईन्स ज्या आहेत त्यांना सोडून देखील इतर गाणी ऐकायची आहेत, तर अशी देखील गीत ऐकतोय. तर पुढची देखील अशीच फरमाईश आहे. कुमार शानू, अलका याज्ञिकांचा आवाज, आमिर खान यांचा सुपर डुपर हिट ठरलाय चित्रपट, 90s मध्ये हा खूप गाजलाय चित्रपट, सर्वच गाणी लोकप्रिय आहेत आणि हे गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत जवळे उमेश नावडकर, रेश्मा नावडकर. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश पाठवली आहे, तर नक्कीच आपण आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात नावडकर फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. सुमन कल्याणपूर आणि किशोरदांच्या आवाजातील सुंदर असं नागिन या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि आपले जे श्रोते आहेत त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. खूप एक्सायटेड आहेत ते म्हणतात ह्या गाण्यासाठी. आणि जसं आपण पाहतोय की 1976 हा चित्रपट आला होता, पण या देखील चित्रपटातली सर्वच गाणी खूप लोकप्रिय आहेत. तर ज्या हिरोईन आहेत, मी म्हटलं की योगिता बाली यांनी काही काही चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, पण तरी देखील त्या सर्वांच्या स्मरणात आहेत. तर या चित्रपटातील हे गीत आहे जे त्यांच्यावरती आहे आणि खूप सुंदर असं हे गाणं आहे. एन्जॉय करायला लावणारं गाणं आहे. रीना रॉय, सुनील दत्त, फिरोज खान, विनोद मेहरा, कबीर, अनिल, संजय खान, रेखा, योगिता आणि तसंच प्रेम नारायण, नीलम, प्रेमनाथ आणि जितेंद्र मुमताज दिग या सर्वांना घेऊन हा चित्रपट करण्यात आला होता. सगळीच दिग्गज लोक या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. खूप छान असा चित्रपट आहे. जेव्हा केव्हा खरं तर नागाचे चित्रपट पाहायला मला देखील फार आवडतं, पण जास्त मला आवडतं श्रीदेवींचा नागिन पाहायला, कारण की जो रोल त्यांनी त्याच्यात केलाय तो रोल कोणीही करू शकत नाही. आणि मला खरं तर वाटत होतं की एवढी सुंदर जर नागिन असेल तर मला देखील नागिन व्हायला फार आवडेल, माहिती आहे का, असं देखील मी विचार त्यावेळेस केला होता जेव्हा मी तो चित्रपट पाहिला होता. पण तसं नसतं हे मला नंतर कळालं होतं. असा सुंदर त्यांचा चित्रपट आहे, पण हा देखील चित्रपट तेवढाच छान आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत अमित नारायण लोंढे वारणनगर कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत.

दुपारचे 2:33 होत आहेत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात सदाबहार गीतांचा नजराणा आपण ऐकत आहात. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात गॉर्जियस श्रीदेवीकडे आणि यानंतरची फरमाईश आलेली आहे सुनील श्रीमंतराव ढेकणे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून. आजची फरमाईश श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे जे खूप गाजलं म्हणता येईल, जे सर्वांनाच गीत आवडतं. किशोर कुमार आणि अलिशा चिनॉय यांचा आवाज आहे, याल्पिनचा म्युझिक, जावेद अख्तर यांचं गीत आहे आणि ही फरमाईश केलेलं गाणं प्रसारित करायला चांगलं वाटत नसेल तर वैजयंती बालाचं गाणं देऊ का असं देखील सांगितलं. गडबडीत आहे म्हणून गाणं दिलंय असं काही नाही, सुंदर गाणं आहे त्यांचं, इतकी सुंदर त्याच्यात ती दिसते आणि गाणं एवढं छान गायलेलं आहे ते कविता कृष्णमूर्ती यांनी आणि सर्वांनाच ते गाणं आवडतं. फक्त वेळ होतोय फरमाईश घेण्यासाठी, त्यामुळे प्लीज कोणी नाराज होऊ नका. ज्यांना मी म्हटलं होतं उद्या घेते अशांनी प्लीज मला पटपट मेसेज करा की तुम्ही मला म्हटलं होतं की उद्या फरमाईश मध्ये तुमचं नाव घेते किंवा फरमाईश घेते, कारण की आता इतके मेसेजेस आलेले आहेत, आपला मेसेज हा खाली जाऊ शकतो त्यामुळे मला घेण्यास देखील उशीर होऊ शकतो हे सर्वांनाच माहिती आहे. तर पुन्हा एकदा गॉर्जियस श्रीदेवी यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील सुंदर अशा गाण्यांचा आणि सुंदर अशा गीताचा आनंद घेऊयात. ऐकूयात, आपले नियमित श्रोते आहेत सुनील श्रीमंतराव ढेकणे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दोन वाजून 41 मिनिटं झाली आहेत आणि आणखीन इतक्या फरमाईश राहिलेल्या आहेत. मला आता टेन्शन यायला लागलं की परत आणखीन श्रोते म्हणतात की आमची फरमाईश घेत नाहीत. तर खरंच मी सांगते की टायमिंग हा कसा जातो हे समजतच नाही मला 1 ते 3 चा, पण नक्कीच जास्तीत जास्त श्रोत्यांच्या फरमाईशी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर पुढची फरमाईश लगेच घेते. असंच पुन्हा एकदा वेगळं गीत आलेलं आहे, हम हे राही प्यार की या चित्रपटातील गीत. आमिर खान यांचा सुपर डुपर हिट ठरलेला हा देखील चित्रपट, जुही चावला त्यांच्यासोबत दिसते आणि 1993 मध्ये हा चित्रपट आला आहे, पण गाणं मात्र आज देखील सर्वांना आवडतं. तर हेच गीत ऐकायचं आहे अंकुश सावत, माळ बोरगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड इथून यांना आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश येते. आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा गीताचा.

डिस्टर्ब असलं की एखादा कुठेतरी निघून जातं, तर तसंच काल मला देखील झालं. त्याच्यासाठी मी सॉरी पण म्हटलंय. आणि खरं तर तू सर्व श्रोतांना देखील विनंती करते की त्यांना तसं म्हणू नका, कारण की त्यांची देखील बऱ्याच दिवसांत फरमाईश आली होती आणि मला घेणं झालं नाही. तर इट्स ओके, झाल्या गेल्या गोष्टी. आपण माझं असं म्हणतो की जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम असं म्हणत. आणि पुढचं जे गीत त्यांनी सांगितलंय ते खरं तर जेव्हा मी ते गाणं म्हटलं होतं तेव्हा मला फर्स्ट प्राईज भेटलं होतं. पण मी तेव्हा पण तिथे ट्रायच केलं होतं. फर्स्ट प्राईज जरी भेटलं असेल तरी देखील मला एवढं कॉन्फिडन्स नव्हता की माझं गाणं खूप चांगलं झालंय. पण आय डोंट नो, तिथे आला होता नंबर. आणि आज तुम्हाला ते गाणं मी म्हणावं असं वाटतंय. आणि त्याचबद्दल की तुम्ही कधीच मला म्हणत नाहीत की गाणं म्हणून दाखवा, पण आज माझ्यासाठी म्हणा असं म्हटलंय. आणि खरं तर सैफान शेख सरांबद्दल सांगायचं तर त्यांच्या इथे रेंज नसताना देखील ते जिथे रेंज भेटते तिथे जातात आणि कंटिन्यू तो कार्यक्रम माझा ऐकतात, पूर्ण कार्यक्रम ऐकतात. बिग स्टार शो असू दे, व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम असू दे, परत सरांचा पण स्वरभार असू दे, एक चित्रपट एक गुंजन असू दे, याबद्दल ते भरभरून माहिती सांगत असतात. जर वेळेस आवडला कार्यक्रम, काय हवंय कार्यक्रमांमध्ये, हे देखील सैफान शेख अगदी मनाने आणि मनसोक्त सांगत असतात. आणि आज त्यांनी नक्कीच मला फरमाईश पाठवली आहे की तुम्ही हे गाणं म्हणून दाखवा, तर नक्कीच थोडंसं ट्राय करते. पहा जमतंय का, एवढं शोर अजून पण नाही आहे, कारण की आज बरेच आता खूप दिवस झाले मी गाणे म्हणायचं खूप कमी केलंय, कारण की मध्यंतरी तशी परिस्थिती होती आणि माझं मेंटली हेल्थ जे होतं ते एवढं चांगलं नव्हतं. आणि बरेच श्रोते सारखं मला म्हणत होते की आजार नका घेऊ. आणि मध्यंतरी तसं झालं होतं, खूप आजारी पडल्यामुळे पण देखील ते थोडंसं बाजूला राहिलं होतं. पण आता इट्स ओके, थोडंसं आहे, थोडंसं चांगलं आहे, त्याच म्हणत पुढे येते. आणि आज सरांची नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात. आत्ता देखील ते खूप आतुरतेने वाट पाहत असणार आहे की त्यांची फरमाईश कधी घेणार आहेत, तर आता घेतली आहे. सैफान शेख, थँक्यू सो मच, असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. एक कडवं, खरं तर सगळीच कडवी खूप सुंदर आहे त्या गाण्यातली, गाणंच खूप अर्थपूर्ण आहे, त्याच्यामुळे मला फार आवडतं.

दुपारचे 3 वाजतात आणि आणखीन खूप माहिती फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर आणखीन आता मी ह्याच्यानंतर जे फरमाईश घेईन ती जुदाई या चित्रपटातील बऱ्याच श्रोतांना गीत ऐकायचं आहे, तर ते देखील तुम्ही सांगू शकताय कोणाकोणाला जुदाई या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. तर यानंतरची फरमाईश आपले श्रोते कुठून आहेत माहिती आहे, अरुणाचल प्रदेश येथून आहेत. ते अरुणाचल प्रदेश येथून आपले श्रोते आहेत. तर रेडिओ गार्डनवरती खूप चॅनल आहेत आपलं मराठी आणि मी सेव्ह पण केलं होतं, पण मला 13 चॅनलची खूप आवड लागली आहे, सर्वात जास्त तुमचा गोड आवाज, थँक्यू सो मच सर. मी बाकी चॅनल हळूहळू माझ्या लिस्टमधून काढले आणि 13 नंबर 1 वर सेव्ह केले, थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं. माझ्या फौजी मित्रांना पण तुम्ही हे चॅनल ऐका म्हणून सांगितलं आहे आणि ते पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतात तेव्हा आनंद घेत असतात. म्हणजे लडाखमध्ये ऐका श्रोते हो, लडाखमध्ये सुद्धा रेडिओ 13 ऐकला जातो बरं, वाव काय छान वाटलं मला आज ऐकून. 13 आणि तुमचा आवाज घुमत असतो आणि अशीच गाणी नेहमी ऐकवणार आणि असाच तुमचा गोड आवाज अरुणाचल प्रदेशमध्ये ऐकायला मिळाल अशी आशा करते. बापरे थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. प्रमोद मेढे सर फैजपूर जिल्हा जळगाव आणि आत्ता सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये सर आहेत आणि त्यांच्या आवडीचं गीत आहे गुनाह, या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. बऱ्याच वेळ झाला सर फरमाईश पाठवतात माहिती सर, इतके फरमाईश येतात त्यामुळे राहून गेलं सर, आय एम रिअली सॉरी. आणखीन माहिती खूप लोकांच्या आणखीन देखील फरमाईश आहेत सर, काय सांगू तुम्हाला. तर जुदाई या चित्रपटातील ज्यांना गीत ऐकायचं आहे याच्यानंतर त्यांची फरमाईश घेणारच आहे मी. तर सर हसत हसत म्हटलं की आपली केलेली गाणी तुम्ही ऐकवत नाहीत, आम्ही अप्लाय केलेली तर मी आता डाउनलोड करून ऐकणार नाही मी. आणि परत म्हणतात मी मस्करी केली होती, मला वेळ मिळेल तसं मी ऐकत असतो आणि आता लाईव्ह ऐकतोय सर, आय एम रिअली सॉरी. सध्या सर अरुणाचल प्रदेशमध्ये असून देखील रेडिओ उतरण्याचा आनंद घेतात याच्यासाठी खूप खूप खूप थँक्यू सो मच सर. आणि असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात आपले नियमित आता श्रोते झालेले आहेत प्रमोद मेढे फैजपूर जिल्हा जळगाव येथून, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. रूपकुमार राठोड आणि शाबरी ब्रदर्स यांचा हा आवाज आहे.

दुपारचे 3 वाजतायत आणि जुदाई या चित्रपटातील गीत आणि त्याच्यानंतर एक जे गीत नागिन या चित्रपटातील त्यांचा नगिन या चित्रपटातील गीत देणार आहे ते देखील कोणाला ऐकायचं असेल तर नक्कीच सांगू शकताय 979-500-900 या क्रमांकावरती. यानंतरची फरमाईश अनिल माळवदे त्यांना देखील आज जुदाई या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. जिल्हा अहिलनगर येथून आपले नियमित श्रोते आहेत. तसंच आपले नियमित श्रोते आहेत गजानन कावरके मुकाम व्याड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत रवी भाऊ बोरकर बळीराम बोरकर मामा प्रशांत सावके शंकर भिसे राजू पवार रवी पवार मुलगा शिवम आणि त्यांचे मित्र या गाण्यासाठी नक्कीच त्यांना देखील जुदाई या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच शेतातील खुरपणी चालू आहे माझ्यासोबत मैत्रिणी आहेत असं म्हणतात आरती वाळके सोनाली वाळके व माझे नाव कोमल माझे पती सुद्धा सामील आहेत. पती आणि पत्नी रोजच आम्ही दोघंही रेडिओ तरण ऐकतो असं म्हणतायत आणि तुमचा आवाज ऐकला की माझी मोठी बहीण आठवते तिचा आवाज सुद्धा तुमच्यासारखाच आहे. तुमचा आवाज आम्हाला रोजच माझ्या सख्यांना सुद्धा आवडू लागलाय म्हणून ताई आमची फरमाईश नक्कीच पूर्ण करा असं म्हणतायत. नक्कीच ताई थँक्यू सो मच कोमल ताई. आणि तसंच आणखीन एक श्रोते आहेत लातूरवरून सलगर अविनाश सलगर पुष्पलता सलगर तुषार यांना देखील आज ते गीत ऐकायचं आहे. आणखीन कोण आहेत पूनम वायदंडे ताई त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तसंच आणखीन एक श्रोते आहेत प्रवीण नवले मुकाम पोस्ट मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिलनगर येथून आपले नियमित श्रोते आहेत त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. आणखीन एक श्रोते आहेत त्यांचं नाव आहे मनोहर गायकवाड शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथून आपले श्रोते आहेत. तसंच दादा दुधे घोटी तालुका करमाळा येथून आपले नियमित श्रोते आहेत त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर जुदाई या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सचिन मोकाशे सर धाराशिव बँक कॉलनी येथून आपले नियमित श्रोते आहेत त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर जुदाई या चित्रपटातील हे गीत आणखीन एका श्रोतांना ऐकायचं आहे त्यामध्ये आपले नियमित श्रोते सचिन झेंगडे सर भांबेवाडी येथून नियमित श्रोते आहेत त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात. आणखीन एक गीत खूप छान आहे श्रीदेवी यांचं सदमा हा चित्रपट खूप त्यांचा अगदी सगळ्यांनी पहावं असं सदमा हा चित्रपट आहे. त्यातली भूमिका जी त्यांनी केली ओ माय गॉड म्हणजे रडायला लावणारी ही भूमिका आहे. तर जाता जाता नगिना या चित्रपटातील गीत देणार आहे तर ते देखील गीत कोणाला ऐकायचं असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअप करा. तर ऐकूया जुदाई या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

सलग दुपारचे 3:16 आले होते, 1:14 तरी देखील 2 मिनिटं जास्त घेतलेत आणि हे गाणं देऊन शेवटी 3:30 आहेत. पण काय होतंय की ओरिजिनल श्रोते आणि दिलवाले दिल जले जे श्रोते भेटतात ते संध्याकाळी भेटतात असं अरुणाचल प्रदेशातून जे आपले श्रोते आहेत ते म्हणतात. आणि खरं तर तो वेळ सर नक्कीच आपण तो देखील प्रयत्न करणार आहोत की संध्याकाळी देखील लाईव्ह शो करण्याचा. तसंच मी संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला देखील येण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी म्हणजे जसं म्हटलं की आपल्यासोबत एक नवीन आरजे देखील जोडणार आहे तर ती देखील आपल्याला इन्वॉल्व्ह होणार आहे थोड्याच दिवसात आपल्यासोबत. तर जाता जाता नगीना या चित्रपटातील गीत देणार आहोत. अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे, यल्पींचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत आहे. जे गीत कायम स्मरणात राहणार आहे त्या गीतानी कायम श्रीदेवी अकस्मात जरी तिचं निधन झालं असेल तरी देखील खूप आपल्या लक्षात राहणारी ती एक व्यक्ती आहे जिने खूप फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वांच्या मनावरती राज्य केलेलं आहे अशी ती अभिनेत्री आहे. तर तिला खरं तर बर्थडे विश केलंच आपण, भरपूर श्रोतांनी त्याच्यासाठी त्यांच्यासाठी गीतं देखील दिली. पण यामध्ये हे श्रोते जे आहेत कृष्णा वाघ मुक्काम पोस्ट वरुड बुद्रुक तालुका भोकरदन इथून जे आपले श्रोता आहेत त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. आणि गिरीश कुलकर्णी काका नातेपुते येथून आपले श्रोता आहेत तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. प्रवीण नवले मुक्काम पोस्ट मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथून त्यांना देखील आज एक गीत ऐकायचं आहे. सर आय एम रिअली सॉरी, तुम्हाला जे गीत ऐकायचं ते देता येत नाहीये पण हे गीतामध्ये तुम्हाला सामील केलं आहे मी. याच गीतासोबत मी आर्ज प्रगती इथं सांगते, भेटूयात उद्या ज्या श्रोतांच्या राहिल्यात. आय एम रेडी सॉरी कारण की वेळेअभावी मला जावं लागतंय. पण इतर देखील श्रोतांना म्हणणार आहे मी की नाराज होऊ नका, आपण उद्या नक्कीच भेटूयात अशा श्रोतांसोबत नवीन गीतांसोबत आपल्या या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: चल फट।
1: राजा तू नहीं मान रहा है?
0: सपना, why don't you get lost?
1: पक्का।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: रुका।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो, जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत। तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला। तो 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। त्यानंतर त्यांना सीडॅक याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून, तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची सीडॅक याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे। आणि आता जी आमची थोडी चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली। आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटलं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं, तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
3: येस सर, धन्यवाद सर।
2: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी।
3: हो सर, नक्कीच।
2: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं।
3: धन्यवाद सर।
2: अच्छा, हे मोहाली पंजाबला सीडॅक मधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
3: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता।
2: कुठे?
3: 20 मेला माझा इंटरव्ह्यू सीडॅक पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जूनपासून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून।
2: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि HPC म्हणजे नेमकं काय असतं?
3: HPC ही एक ब्रँच आहे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ही जी सुपर कम्प्युटिंगला डील करते आणि मी सीडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन HPC मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे HPC ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून।
2: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता किंवा तू कशा पद्धतीने तयारी केली हेही जाणून घ्यायचं आहे, पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे तू सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतोय ना, ते काय नेमकं काय असतं ते सांग थोडं।
3: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे ते जसे गव्हर्नमेंटचं आपलं इस्रो आहे, जसे DRDO आहे, मग हे आपले सीडॅक जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे जे सुपर कॉम्प्युटर रिलेटेड रिसर्च करतं। जसे आपले आपल्या सीडॅककडे परम सिरीजचे सुपर कॉम्प्युटर आहेत,
2: ते ऐकून आहे,
3: ते परम सुपर कॉम्प्युटर आहेत आणि ते सर्व जे आहे ते HPC मध्ये येतात, ते हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग आणि याची ट्रेनिंग ते सीडॅक आम्हाला प्रोव्हाइड करतं।
2: अच्छा, आणि काय नाही काय असतं म्हणजे नेमकं, आता नॉर्मली आता हे कम्प्युटर आपण रेकॉर्डिंग कम्प्युटरच करत आहोत, आपल्या घरोघरी कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये ह्या सुपर कॉम्प्युटिंग मध्ये काय फरक असतो?
3: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं, त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात म्हणजे ते आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात. त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते, ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं.
2: अच्छा आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं, म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते, आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे. पण आम्ही जे थोडंसं चित्रपटामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात सीपीयू किंवा अशा पद्धतीचे जे सीपीयूमध्ये मदर बोर्ड्स वगैरे ठेवले असतात असं बरंचसं काही असतं. बाहेर भरपूर अशी सिक्युरिटी पण असते आणि त्या ठिकाणी बरेच जण असतात ते इंजिनिअरिंग काम करतात
3: तसं काही. हो सर, ऍक्च्युली तेच असतं. ज्यावेळेस आम्ही सिडॅक पुणे येते होतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी ऍक्च्युअल सुपर कॉम्प्युटरचं टूर केलं होतं त्यांनी.
2: अच्छा.
3: आणि त्या टूरमध्ये आम्ही ऍक्च्युअल जो भारतातील सर्वात फास्ट सुपर कॉम्प्युटर आहे जो परम एरावत आहे तो सुपर कॉम्प्युटर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला.
2: कुठे होता तो?
3: सिडॅक पुणे येथे आहे.
2: बरं.
3: आणि अजून एक आहे
2: तो कसा कसा होता म्हणजे दिसायला कसा होता?
3: दिसायला ते पूर्ण रॅक्स असतात ते आणि त्याच्यात ते सुपर आपल्या जर कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर ते क्लस्टर्स असतात, नोड्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत. आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात, ते जागा घेतात ते. आणि ते
2: म्हणजे आपला जो छोटा कम्प्युटरचा एक सीपीयू असतो तसे 1000 सीपीयू त्याच्यात बसतो
3: हो असं म्हणू शकतो आपण. आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो, त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात, कुलिंग मध्ये ठेवतात. आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये.
2: अच्छा अच्छा.
3: हो
2: अच्छा. मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सिडॅकच्याला व्हिजिट पण केलं पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं.
3: ऍक्च्युअल मी सिडॅकमध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची. तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कॉम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक, ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे सोबत.
2: मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली ते सिडॅक कंपनीमध्ये आहे एचपीसी हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून. मग तू नेमकं तिथं अजून करणार काय? जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला, मेकॅनिकल इंजिनियर आहे तो काहीतरी इंजिनचे डिझायनिंग करायला लागला, तर तू नेमकं तिथं करणार काय?
3: गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते. आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे, त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत. मग तिथं आणि मी जी एचपीसीची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सिडॅक पुणे येथे घेतलेली आहे आणि ऍक्च्युली ती तिथंच आहे, दुसऱ्या सिडॅकमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे एचपीसीची स्टार्टिंगला.
2: अच्छा. हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार?
3: हो.
2: अच्छा. मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत, आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काय तर असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार असं आता हे आमच्या कामाची पद्धत झाली. तर ज्यावेळेस ऍक्च्युअली ट्रेनिंग सेशन संपल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली सुपर कॉम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा चेक करणार काय असणार
3: ते? ऍक्च्युअली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे. जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं फक्त त्याला सुपर कॉम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कॉम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो.
2: अच्छा. म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतोय त्या पद्धतीने व्यवस्थित होतंय का जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीनं? तर अच्छा. तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सिडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तो ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय. पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत, आता कोणी फायनल असणार आहेत, कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील, आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे, तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं, न्यूजमध्ये पाहिलेलं असतं किंवा हे ऍक्च्युअली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं ना, ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं, त्यासाठी नेमकं काय लागतं, आणि तो धारूरसारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या तर परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं, आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जे चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी, तो आणि मूळतः राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो, आणि त्याने 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे, आणि आता सध्या सिडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे, आणि सिडॅक डिप्लोमा इन HPCAP या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा IT सेक्टर कुठं आहे ते पाहतात, किंवा मग फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी, किंवा मग विदेशात जाता येतं का, असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सीडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं हे तुला कधी समजलं होतं, आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
3: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 3rd वर्षात होतो. त्यावेळेस मला हे सीडॅकबद्दल समजलं मला, आणि सीडॅकमध्ये CCAT एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम. मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो, त्यावेळेस मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली, आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे CCAT पण माझं क्रॅक झालं.
2: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असताना CCAT ची एक्झाम किंवा सीडॅकला जाता येत असं कळलं?
3: हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं CCAT क्लिअर झालं होतं.
2: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
3: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया, आणि पण जे CCAT एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्रीकॅट एक्झाम असते जी CCAT एक्झामची तयारी करून घेते, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते ते CCAT प्रीकॅट एक्झाम. मग मी प्रीकॅट मला गव्हर्नमेंट तर्फे मला ते मिळालं, आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची, आणि मी पूर्णपणे मी CCAT साठी तयार झालो.
2: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 पासआउट झाला, म्हणजे तो मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्ये तो ऍडमिशन घेतलेला 2020, असं बरोबर आहे?
3: हो बरोबर.
2: हा, तर मग हे 2020-24 तुझा अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
3: 20-24 नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथून, आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. आणि सर्वांना माहिती
2: असं काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही? असं
3: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं. आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं, आणि दुसरं वर्ष पण अर्ध वर्ष कोरोनात गेलं, आणि आमचं ऍक्च्युली 4th सेमिस्टर पासून आम्ही ऍज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही, आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यामुळे ते, आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सीडॅक सर्टिफाईड पण आहेत ते, जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली, सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सीडॅक वगैरे केलेलं आहे असं, आणि त्याचमुळे मी 3rd इयरमध्ये मी सीडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती, आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
2: हे 4 वर्षामध्ये जे पहिले 2 वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो इतकंही असं वेगळं वातावरण असतं. एक तर 2 वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेलं, 1.5-2 वर्ष, आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
3: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये प्राचार्य सरांनी, पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने, आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला. आम्ही 4th इयर आम्ही आमचं 4th सेमिस्टर इझिली गेलं.
2: अच्छा, मग आता तुझं 12th तर इथंच झालेलं होतं, अगोदरची 10वी तुझी धारूरमध्ये. अच्छा, मग ह्या 2 टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचं, असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं, काय विषय होता नेमका?
3: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत. तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं. मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे 10वी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं. आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी, मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते. आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषय पण.
2: तर ज्यावेळेस 2 वर्ष तो फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला, तुला सीडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तो सीडॅकची तयारी करायला सुरुवातच केली. मग फक्त सीडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठेतरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात. तर असं काही होतं का तू फक्त सीडॅक तुझ्या समोर आला पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का, किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
3: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे. आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात, वेगवेगळ्या डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो. आणि मी पण तसंच विचार केला होता, पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठंतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, गव्हर्नमेंटची तयारी करावी,
2: सरकारी नोकरी.
3: सरकारी नोकरी डोक्यात होतं, त्यामुळे मी पण शोधत होतो. नॉर्मली आपण शोधतो की काय इस्रोमध्ये असेल, DRDO मध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही CSEs होते त्या, आणि IBPS असेल, त्याची पण मी तयारी करत होतो सोबत. आणि मला लकीली मला ही सीडॅक विषयी समजलं मला सोबत आणि मी केली त्याची तयारी.
2: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसा आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
3: माझ्या
2: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
3: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 1 किंवा 2 जण प्लेस झाले होते जे TCS मध्ये झाले होते.
2: अच्छा, हा
3: हो, ते 2 झाले होते. त्यानंतर त्यानंतर काही माहिती नाही, म्हणजे
2: माहिती नाही, म्हणजे तुला नॉलेज नाही आहे की किती जण. आणि तुमच्या बॅचमध्ये साधारणतः 60-70-100 मुलं असतील
3: बॅचमध्ये? हो, 52-53 होते.
2: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी तुला जे
3: होते
2: तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते 2 जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा.
3: हो,
2: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं 1-3 जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव केला बाकीच्यांना अचीव करता नाही आलं?
3: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात. आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळीपासूनच.
2: अच्छा, तर मित्रांनो, शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय, मुळता राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे. सीडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे, त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे.
3: हो, नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे.
2: मग काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
3: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं, म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो. माझ्यापाशी PC पण होता, मी PC वरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीचे तयारी असेल, आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल, ते लिमिटेड वापरत होतो मी.
2: अच्छा, मग स्वतःच काही असं काही जास्त टाकणं किंवा
3: नाही, स्वतः
2: लाईक्स मिळाले नाही असलं काही नाही,
3: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
2: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
3: हो, नॉर्मली
2: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून? का सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
3: नाही तसं काही नाही, मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते माझे पण मित्र जेवढे
2: लिमिटेड होते,
3: लिमिटेड होते मित्र माझे.
2: अच्छा, आणि ते मग स्टडी मधलेच होते?
3: हो नॉर्मली स्टडी मधलेच होते.
2: अच्छा बर. तर शिवराज आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सिडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली आणि ज्यावेळेस तुला आता हे दोन दिवसापूर्वी
3: सी एक्झाम,
2: सी सी
3: ई एक्झाम जे सिडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. दोन एक्झाम असतात.
2: काय असतं ते सी सी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
3: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सिडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलोकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सिडॅक पुणे आहे जे सिडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा आणि माझी सिकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते ज्याला सीसीई म्हणतो आपण ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावं लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सिडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
2: अच्छा अच्छा, म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे म्हणजे ते तुम्हाला सिडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्वपरीक्षा असते ती क्रॅक करायची, ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हटलं तसं
3: प्री कॅट एक्झाम,
2: प्री कॅट एक्झाम ती पण करायची, ते डिप्लोमा पूर्ण करायचा आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉडेल तयार करायचं आणि त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची, एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
3: बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काही मॅन्डेटरी नाही. प्री कॅट हे आपण ज्याला सिकॅट थोडं नॉलेज सिकॅटचा त्याला थोडं अवघड वाटत असेल त्यांनी प्री कॅट करू शकता. जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्री कॅटची ट्रेनिंग ते आपण ते फ्री मध्ये असते काही काही वेळेस पेड असते ते डिपेंड करतं सिच्युएशन वरती आणि ते काही मॅन्डेटरी नाही. फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
2: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं?
3: हो करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
2: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जे क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्यावर बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँक मिळू शकलं असतं का?
3: हो मिळू शकलं असतं मला.
2: हा, म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी 10वी आली असती तर काय झालं असतं?
3: नाही तसं

0: रँक जे आहे कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे, सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं, त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार. फक्त ज्यावेळेस आपण ते पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
1: बर बर. मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला,
0: हो
1: मेल आला असेल, काय झालं नेमकं?
0: मला सिडॅक जे कारण मी सिडॅक पुणे इथे ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं जे आयडी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते, आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणेसोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती ऑफर लेटर मिळून जाईल.
1: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
0: नाही, मला प्रँक नाही वाटलं कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडनं की तुझं होऊ शकतं, म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितले तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले,
1: त्यामुळे तो प्रँक वाटला
0: नाही आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
1: बरं, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे, वेल प्लॅनर सिटी आहे, आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास, धारूरचा 10 वर्षाचा प्रवास
0: आणि आता त्याच्यानंतर 8 महिने
1: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा, तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसा वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
0: हो, असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो आपला.
1: अच्छा, हो म्हणजे मेंटली पण खूप बदल,
0: मेंटली पण हो बदल.
1: हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय पहिला फोन कोणाला केला, किंवा कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
0: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
1: अच्छा.
0: कारण सर्व कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आहे ते आई वडिलांमुळेच आहे, त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
1: आणि कुठं होता तू?
0: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहत होतो आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
1: अच्छा अच्छा, तिथूनच फोन केला.
0: हो.
1: अच्छा, मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
0: हो, त्यांना आनंद झाला आणि आनंदास्रू पण त्यांना आले.
1: अच्छा, मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं,
0: शेतकरी आहेत,
1: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर, काहीतरी कर बाबा, पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको, शेतीमध्ये लक्ष दे, असं असं काय नेमकं घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
0: माझे वडील जे ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांचं विचार होतं जे आपले शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांच्या विचारावर चालणार आहेत ते आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं त्यांनी, जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला, त्याच्यामुळे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
1: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपलं येऊन शेती कर? दारू
0: नाही, फोर्स नाही केला कधीच.
1: अच्छा अच्छा. आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला, मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल, बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना झाले सिलेक्शन?
0: हो, ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो, तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून, आणि तो पण त्याला पण वाटत होते की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं, आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो, आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या यांचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
1: नाही, त्या ग्रुपमध्ये झालं, मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
0: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं, ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी, तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी, त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
1: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
0: झालं,
1: त्या मित्रांना माहीत झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
0: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
1: आनंद होणार आहे. अच्छा, पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
0: नाही, नाही करू शकलो असं नाही, करू तर सर्वजण शकतात,
1: फक्त अजून एकदा त्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यावी
0: लागेल, ऑपॉर्च्युनिटी घ्यावी लागेल आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल.
1: अच्छा अच्छा. तर शिवराज, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता, म्हणजे एकतर प्लस मायनस वन पाहिले सगळं, तुला जे घरचा सपोर्ट होता तो पाहिला, तू जे नेमकी नेमका विचार केला होता की इंजिनिअरिंग चालू असतानाच तुला हे असं काहीतरी करायचं आणि ते सिडॅक म्हटलं तुला जे डोक्यामध्ये, तर तो जॉब भेटला हा सगळा विषय झाला. आता इन फ्युचरमध्ये काय, कारण आता हे

0: तू प्रोजेक्ट असोसिएट आहेस HPC मग ह्या सिडॅक मध्येच तू पुढे पुढे काय काय करत राहणार की अजून तुला अजून डोक्यामध्ये असा काही दुसरा विचार आहे की अजून काहीतरी करायचं म्हणून?
1: हो, सिडॅक हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं, आणि सिडॅकमध्ये ते नॉर्मली प्रोजेक्टवर ते चालतात काम ते वेगळे, आणि माझं जे प्रोजेक्ट ते HPCमध्येच आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये मी काम करणार आहे. आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
0: नाही, ह्याच्यामध्येच काही असतं का की आता जसं हे तुमचं सिडॅक मधला प्रोजेक्ट असोसिएट आहे, मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
1: नॉर्मली माझं जे HPCमध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये पण टाकतात ते, कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटीमध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सिडॅकवाल्यांना तो आवडला, त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे HPC असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये पण टाकू, जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
0: अच्छा, पण तुला सध्या जे सिडॅकमध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
1: हो नक्कीच.
0: अच्छा, आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
1: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही, काय कॉन्फिडेन्शियल असतात.
0: अच्छा अच्छा, म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं वर्क करणार तू? अच्छा, तर शिवराज खरं तर या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो, आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं, तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं, नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा, बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात, मग कधी कधी काय काय होतं, मग तुला यू आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला, त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं, कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले, असं तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
1: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आई वडील स्वप्न पाहतात तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे, त्याच्यामुळे ते आपल्या आई वडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
0: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं?
1: एक मोटिवेट आणि हो तेच
0: तेवढंच एक विषय. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं?
1: हो, गाणे वगैरे.
0: काय कुठले गाणे ऐकायचं?
1: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
0: अच्छा हा, मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
1: जसे ते छिछोरे मधलं गाणं आहे दिल मेरा ना
0: कभी तो खैरियत पूछो.
1: हाँ, कभी तो खैरियत पूछो.
0: अच्छा
1: हो, ते
0: कोण आहे
1: ते गाणं?
0: नाही, खैरियत पूछणार कोण
1: म्हणजे?
0: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
1: नाही नाही, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत पण असे कोण नाही,
0: असे कोण नाही. पण तुला ते गाणं आवडतं?
1: हो, गाणं आवडतं.
0: अच्छा ठीक आहे, तर आपण ते गाणं पण प्ले करूयात आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्व्हर्सेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो आणि तू पुढे पुढे जात राहू. हे जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू आणखीन जास्त पुढे जात राहू आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू, आणि जशा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर, अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि मित्रांनो, हे होते शिवराज तुकाराम वाघमारे, जे मूळतः राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे, सिडॅकमध्ये डिप्लोमा केला HPC AP या पद्धतीनं, आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सिडॅक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे, त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe/usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Yankees, Bogey 76 to the

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बरसों हो गए बिछड़े, अब साथ नहीं हो तुम. फिर ऐसा क्यों लगता है जहां मैं हूं वहीं हो तुम. क्या करूं मैं अपनी उंगलियों का, किसी की भी तस्वीर बनाऊं तुम्हारी बन जाती है. ये सिर्फ मेरा पागलपन है या

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: संगीत आपल्या मनाचा आरसा संगीत आपल्या मनाचा संवाद गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग हृदयस्पर्शी गाणी मन स्पर्शून जाणारी गीत साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: न फनकार तुझसा तेरे बाद आया, न फनकार तुझसा

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: था मगर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से जो मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.